कथन कथि न आवे तोट कथ कथ कथि कोटि कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाहे खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक बिसै वे परवाहो साचा साहब साच नाए।